ए मन मेरिया तू समझ अचेत आणिया राम। ए मन मेरिया जट अवगुण गुणी समाणिया राम। बहु साध लुभाणे किरत कमाणे

रोवत आवे, रोवत जाए सो हसै, बस्तो होए होए सो उजर, उजर होए सो बसै, जलते थल कर थलते कुआ, कूबते मेर करावे, धरती ते आकाश चढ़ावे, चढ़े आकाश गिरावे, पेखारी ते राज करावे, राजा ते पेखारी, खल मूर्ख ते पंडित करबो, पंडित ते मुगधारी, नारी ते जो पुरख करावे, पुरखन ते जो नारी, कहो कबीर साधु को प्रीतम तिस मूर्त बलिहारी, सारंग बाणी नाम देव जी की।